आखण अवखा साचा नाम साचे नाम की लागे भूखा उत भूखाए खाए चलियां भूखा सो क्यों बिस्तर मेरी माए साचा साहिब साचा नाय राऊ।

रूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमास्तास्तदेवाय नमास्तंगपेवाय नमास्तंगजानमे नमास्तंगशोभानमे नमो सर्वगौणे नमो सर्वपावणे नंगी नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो कालकाले नमास्तास्तदयाले नमास्तंग वरणे नमास्तंग मरणे नमास्तंग जरारंग नमास्तंग करतारंग नमो सर्वतंदे नमो वस्त्रबंधे नमास्तंग नरसाके नमास्तंग नरवाके नमास्तंग रहीमे नमास्तंग करीमे नमास्तंग अनंते नमास्तंग महांते नमास्तंग सुरागे नमास्तंग सुहागे।